0: तका को पावा कै पचे चेता आ अम चेवे पेचोते प्रमयं यकय हे क्यों नम्या तालावा ये हे ये या हे या हे या हे या
1: हे हे हे हे हे हे हे हे हे हे हे तवं ओ वैशालप सन्वे एतम हालय अनंगय ताताव लाव नेता वा नवे ता ले हे हे ला ता एता क्वा हम एतो छे सक लेलवे हे नोक न पने वे चोरो से पल में तबे बोल माना तबे पो ततने कश भाई न मिसे पतो तक से तलपवा हेतम न कुसने कोई निग्या ओ वैशालाप सन्वे हेतम हालाय अनंगय ताताव लाव नेता वा नवे तले हे हे ला हे हे यश अने हवा पे हे मे हो या तबे बोल मना ते से हे ओ मला हे अस्ताबोक ले तो खाका मो न ये अमे ताता लाओ या ने तो बा

0: संकप जंप भक हितम कबो तम ने नतो ने ओ हो वा ए हे लोय ओ हो वा ओ आ हे लोय ओ हो वा ए लोय आ हे आहा हे हे
1: Hey.